नमस्तं अकाले नमस्तं कृपाले नमस्तं अरूपे नमस्तं अनूपे नमस्तं अपेखे नमस्तं अलेखे नमस्तं अकाये नमस्तं अजाये नमस्तं अगंजे नमस्तं अपंजे नमस्तं अनामे नमस्तं अठामे नमस्तं अकर्मं नमस्तं अधर्मं नमस्तं अनामं नमस्तं अतामं नमस्तं अजीते नमस्तं अपीते नमस्तं अभाये नमस्तं अटाये नमस्तं नीले नमस्तं अनादे नमस्तं अछेदे नमस्तं अगादे नमस्तं अगंजे नमस्तं अपंजे नमस्तं उदारे नमस्तं अपारे नमस्तं श्रेके नमस्तं नेके नमस्तं भूते नमस्तं जूपे नमस्तं निर्कर्मे नमस्तं निर्परमे नमस्तं निर्देशे नमस्तं निर्पेशे नमस्तं निर्नामे नमस्तं निर्कामे नमस्तं निर्दाते नमस्तं निर्गाते नमस्तं निर्दूते नमस्तं भूते नमस्तं लोके नमस्तं शोके नमस्तं निर्तापे नमस्तं थापे नमस्तं त्रिमाणे नमस्तं निदाने नमस्तं गाहे नमस्तं बाहे नमस्तं त्रिवर्गे नमस्तं सर्गे नमस्तं प्रभोगे नमस्तं सुजोगे नमस्तं रंगे नमस्तं भंगे नमस्तं गम्ये नमस्तस्रम्ये नमस्तं जलाश्रये नमस्तं निराश्रये नमस्तं जाते नमस्तं पाते नमस्तं अमजवे नमस्तस्तजवे आदेशं देशे नमस्तं भेषे नमस्तं निर्दामे नमस्तं निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्तदेव नमस्तंग पेव नमस्तंग जन्मे नमस्तंग सुबन में नमो सर्वगौने नमो सर्वपौने नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो काल काले नमस्तस्तदयाले नमस्तंग वर्णे नमस्तंग मरणे नमस्तंग जरारंग नमस्तंग कृतारंग नमो सर्वतंदे नमो सत्वंदे नमस्तंग निर्साके नमस्तंग निर्वाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे नमस्तंग अनंते नमस्तंग महंते नमस्तस्तरागे नमस्तंग सुहागे नमो